सीतो सीता महिमा माहे, ताके रूप न कथने जाहे, ना ओहे मरे ना ठगे जाहे, जिनके राम वसे मन माहे, तिथे भगत वसे के लो, करे आनंद सच्चा मन सोए।